नमस्कार मंडळी, रेडिओच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. मी तुमचा रेडिओ होस्ट कृष्णा. आणि आज एक मस्त विषय आणला आहे. म्हणजे विषय असा आहे की ऐकल्यावर आपल्या आईबाबांच्या पिढीला थोडासा धक्का नक्कीच बसेल, आपल्या पिढीला जुन्या आठवणी येतील, आणि आजच्या पिढीला मात्र वाटेल वाह, शेवट कोणीतरी आमच्या बाजूनी बोललं. म्हणजे विषय आहे व्हिडिओ गेम्स. हां, तेच व्हिडिओ गेम्स जे आपण लहानपणी खेळायचो, पण घरात त्याला खेळ म्हणायची परवानगी नव्हती. तो फक्त वेळेचा अपव्यय किंवा टाईमपास होता. डोळे खराब होतील असं सांगितलं जायचं, अभ्यासाचं काय केव्हा करणार असं विचारलं जायचं. हा तर गेमिंगच्या आयुष्यातला सर्वात मोठा बॉस होता. आणि आज आज त्याच व्हिडिओ गेम्समधून लोक लाखो रुपये कमवत आहेत. काही जण गेमर आहेत, काही स्ट्रीमर आहेत, काही यूट्यूबर आहेत, आणि काही गेम डेव्हलपर आहेत. अमुक लोक तर ई स्पोर्ट्समध्ये ह्याच गेम्स खेळत आहेत. आपण लहानपणी गेम खेळलो की आई म्हणायची, बास झालं, बंद कर आता. आजची आई म्हणते, बाळा किती व्ह्यूज आले, काय काळ बदलला ना. आपल्या लहानपणी जर आपण 2 तास गेम खेळलो असतो तर घरात तांडव झालं असतं. किती वेळ खेळलाय, अभ्यास नाही करायचा, उद्या परीक्षा आहे, समजत नाही तुला, तुझ्या मित्राला बघ तो अभ्यास करतोय. आणि शेवटी ती अमोघ अस्त्रवाणी, हा कम्प्युटर बंद कर नाही तर फेकून देईन घरातनं बाहेर. पण आजची परिस्थिती बघा. एखादा मुलगा 4-5 तास गेम खेळतोय, आई आतमध्ये येते आणि म्हणते, बाळा बाहेर टीव्हीचा आवाज कमी करू का, तुझ्या स्ट्रीमिंगमध्ये लोकांना बहुतेक ऐकू येत नसेल. आहे ना, आपण मनात म्हणतो, आपली पिढी मनात म्हणते, खोट्या वेळेवर जन्माला आलो नाही का. म्हणजे एक

काळ होता जेव्हा व्हिडिओ गेम म्हणजे नुसता टाइमपास, आणि आज तीच व्हिडिओ गेम म्हणजे करिअर. आणि गंमत म्हणजे लहान असताना ज्यासाठी घरच्यांकडून ओरडा खाल्ला, मार खाल्ला, त्याच गोष्टीत आजची पिढी करिअर अपॉर्च्युनिटी शोधते. वाह रे भगवान. बरं, आता थोड्या दिवसांच्या विरामानंतर पाऊस परत येतोय, तर ऐकूया हे नाट्यगीत प्रभाकर करेकर यांच्या आवाजात.

मित्रांनो, आता जरा आपल्या बालपणाकडे थोडंसं डोकूया. आपल्याकडे तेव्हा गेमिंगची साधन काय होती? काही जणांकडे व्हिडिओ गेमची छोटीशी कॉन्सोल असायची, काहींकडे कॉम्प्युटर, काहींच्या घरी ते डब्यावाल्या टी व्हीला जोडलेलं एक छोटं गेमिंग डिव्हाइस, आणि काही अतिशय भाग्यवान लोकांच्या घरी प्ले स्टेशन. पण त्या गेममध्येही आपली परिस्थिती काही चांगली नव्हती. आठवण करा, गेम खेळायला बसलेत म्हणजे लगेच घरच्यांची सगळी नजर आपल्यावर. आपण गेममध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेट केलं आहे, समोर एनिमी येतो आहे, हातात कंट्रोलर आहे, हृदयाची धडधड वाढलेली आहे. आता फक्त 2 सेकंदात एक गोळी सुटेल, तो एनिमी मरेल आणि लेवल कम्प्लीट. तेवढ्यात मागून आवाज येतो, अरे तुला हे सगळं आवरायला सांगितलेलं ना. खल्लास. गेममध्ये आपला कॅरेक्टर मरायचं आणि रिअल लाईफमध्ये आपण. आणखीन एक मस्त गोष्ट म्हणजे गेममध्ये हारलो की आपल्याला स्वतःवर राग यायचा आणि घरच्यांना आपण गेम खेळतोय यावर राग यायचा. एवढा वेळ गेम खेळत होतास, शेवटी

0: हरला सद ना, म्हणजे गेम हरलो तरी शिक्षा, जिंकलो तरी शिक्षा. आजच्या काळात गेमिंगची दुनिया पूर्णपणे बदललेली आहे. आज लोक फक्त गेम नाही खेळत, लोक गेमिंग बघतात सुद्धा. हो, आपण ज्या गोष्टीसाठी स्वतःला लपवून गेम खेळायचो, आज तेच लोक हजारो लाखोंच्या संख्येमध्ये समोर बसलेल्या प्लेयरला अख्ख्या दुनियेभरेतून बघत असतात. एक माणूस गेम खेळतो आहे तर दुसरा त्याला गेम खेळताना बघतो आहे, तिसरा त्यावर कमेंट करतो आहे, चौथा त्याचा रिॲक्शन व्हिडिओ बनवतो आहे, आणि पाचवा या सगळ्यावर पॉडकास्ट चालवतो आहे. कुठेतरी एखाद्या आपल्या काकू म्हणत आहेत, ह्यातून काय मिळालं आहे ह्यांना? अरे अहो काकू, यातनं व्ह्यूज मिळतात, पैसे मिळतात, करिअर बनतं. आता गेमिंग हा फक्त मनोरंजनाचा भाग नाही राहिला, त्याभोवती एक संपूर्ण इंडस्ट्री निर्माण झाली आहे. आज तुम्ही गेमर होऊ शकता, म्हणजे प्रोफेशनल गेमर. तुम्ही टुर्नामेंट्समध्ये खेळू शकता, ई स्पोर्ट्समध्ये खेळू शकता, टीम्समध्ये जाऊ शकता, स्पॉन्सरशिप मिळवू शकता. काही लोक तर त्यातून खूप चांगले पैसे देखील कमवतात. म्हणजे स्वतः गेम खेळायचा आणि लोकांना तो लाईव्ह दाखवायचा. आणि गंमत अशी की कधीकधी गेमर गेमपेक्षा जास्त फेमस त्यांच्या कॉमेंट्रीसाठी होतात. कारण काही लोक गेम इतका चांगला खेळतात की आपण म्हणतो वाह क्या बात. आणि काही लोक गेम खेळताना इतकं बोलतात की आपण म्हणतो रे बाबा गेम खेळतो आहे की स्टँडअप करतो आहे. पण त्यातूनच त्यांची पर्सनॅलिटी तयार होते, लोक त्यांना फॉलो करतात, त्यांच्याशी कनेक्ट होतात, ब्रँड्स त्यांच्यासोबत काम करतात. म्हणजे आपल्या काळात आपली आई म्हणायची नुसता बसून काय करतोयस, आज तोच मुलगा समोर आईला सांगतो आई मी कॉन्टेंट क्रिएटर आहे. आई म्हणते अच्छा, म्हणजे नोकरी आहे? नाही. मग पगार? फिक्स्ड नाही. आई त्यावर म्हणते मग करतोयस काय? तर उत्तर येतं गेमिंग. मंडळी, गेमिंगमध्ये फक्त गेमर किंवा स्ट्रीमर एवढाच करिअर ऑपॉर्च्युनिटी नाही आहेत. आजच्या गेम इंडस्ट्रीमध्ये गेम डिझायनर आहेत, गेम डेव्हलपर आहेत, 3D आर्टिस्ट आहेत, ॲनिमेटर्स आहेत, साऊंड डिझायनर्स, कॅरेक्टर डिझायनर्स, गेम टेस्टर्स, इंटरफेस डिझायनर्स, व्हिडिओ एडिटर्स, सोशल मीडिया मॅनेजर आणि मार्केटिंग प्रोफेशनल्स पण आहेत. म्हणजे एक गेम तयार करण्यामागे फक्त एक व्यक्ती नाही आहे, त्यामागे एक अख्खी टीम आहे. ह्याच्यामधून तुम्ही स्वावलंबी होऊ शकता. एक प्रश्न असा होईल का हे स्वावलंबन कसं काय? आणि खरं म्हणजे प्रश्न असा आहे की हे स्वावलंबन म्हणजे नक्की काय? तर ह्या विषयाचा उत्तर आपल्याला देत आहेत मानसी रांगणेकर. ऐकूया ह्या विषयावर त्यांचे हे विचार.
1: नमस्कार श्रोते हो, स्वावलंबन म्हणजे नेमकं काय? फक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं म्हणजे स्वावलंबन आहे का? की त्यापेक्षाही त्याचा अर्थ खूप व्यापक आहे. आकाशात उडणारा पक्षी आपल्या पिल्लांना कायम घरट्यात बसवून ठेवत नाही, योग्य वेळ आली की तो त्यांना उडायला शिकवतोच. सुरुवातीला पिल्लं ती धडपडतात, खाली पडतात, पुन्हा पंख पसरतात आणि शेवटी आकाश त्यांचं होतं. निसर्ग आपल्याला एक सुंदर धडा शिकवतो, स्वावलंबी बना. आजच्या काळात शिक्षण, नोकरी, व्यवसाय, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. मात्र संधी मिळवण्यापेक्षा त्या मिळालेल्या संधीचं सोनं करणं अधिक महत्त्वाचं असतं, आणि हे काम स्वावलंबी मनुष्य निश्चितपणे करू शकतो. स्वावलंबन आपल्याला आत्मविश्वास देतं, स्वतःच्या कष्टाने मिळवलेलं यश मनाला वेगळंच समाधान देतं, नाही का? आणि कितीही लहान काम असलं आणि ते प्रामाणिकपणे केलं तर त्यातून मिळणारा स्वाभिमान अनमोलच असतो. आज आत्मनिर्भर भारत ही संकल्पना देखील त्याच विचारांची आधुनिक अभिव्यक्ती आहे. देशाचा विकास तेव्हा शक्य आहे जेव्हा प्रत्येक नागरिक स्वतः सक्षम होण्याचा प्रयत्न करतो. स्वावलंबन म्हणजे फक्त नोकरी करणं नाही बरं का? एखादी गृहिणी आपल्या कौशल्यातून छोटासा उद्योग सुरू करते, एखादा शेतकरी नवीन तंत्रज्ञान स्वीकारतो, एखादा विद्यार्थी स्वतः अभ्यासाचं नियोजन करतो, एखादा युवक नवीन व्यवसाय उभारतो, ही सगळी स्वावलंबनाचीच रूपं आहेत.

स्वामी विवेकानंद म्हणाले होते, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. याच एका विचारात स्वावलंबनाचा संपूर्ण मंत्र दडलेला आहे. स्वावलंबन म्हणजे स्वतः विचार करणे, स्वतःचे निर्णय स्वतः घेणे, स्वतःच्या चुकांची जबाबदारी स्वीकारणे आणि कोणत्याही परिस्थितीत न खचता पुढे उभे राहणे. आजच्या वेगवान जगात प्रत्येकालाच यश हवंय, प्रत्येकाला मोठं व्हायचंय आणि मोठं होण्यासाठी दुसऱ्यांच्या खांद्यांचा आधार किती तो दिवस घेणार. एक ना एक दिवस स्वतःच्या पायावर उभं राहावंच लागतं. लहानपणी आपण जेव्हा चालायला शिकतो आई वडील बोट धरतात, पण ते आयुष्यभर बोट धरून आपल्याला चालवत राहतात का? नाही. एक योग्य वेळ अशी येते की ते आपला हात सोडतात. त्यांनाही माहीत असतं आता आपल्या मुलाला स्वतः चालायला शिकायलाच हवं. मित्रांनो, जीवनाचंही अगदी तसंच आहे. जी स्वावलंबी व्यक्ती असते ना, ती अपयशाला घाबरत नाही आणि प्रत्येक अपयशातून ती काहीतरी शिकतच असते, कारण त्यांना माहीत असतं की पराभव हा शेवट नसतो तर नव्या सुरुवातीची संधी असतो. आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं दिसतात ज्यांनी शून्यातून विश्व उभारलंय. सुरुवातीला त्यांच्याकडे पैसा नव्हता, ओळखी नव्हत्या, सुविधा देखील नव्हत्या, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, स्वतःवरचा विश्वास. आणि हा विश्वासच त्यांना यशाच्या शिखरापर्यंत घेऊन गेला. आज आपण आत्मनिर्भर भारत म्हणतो, पण आत्मनिर्भर भारत घडवायचा असेल तर आधी आत्मनिर्भर नागरिक घडले पाहिजेत, होय ना? विद्यार्थी स्वावलंबी कसा होईल? तर स्वतः अभ्यासाचं नियोजन करून, प्रश्न पडला तर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करून, अपयश आलं तरी पुन्हा उभं राहून. गृहिणी स्वावलंबी कशा होतील? स्वतःच्या कौशल्यातून छोटासा उद्योग सुरू करून, घर सांभाळताना स्वतःची नवी ओळख निर्माण करून. आता शेतकरी स्वावलंबी कसा होईल? नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून, बदलत्या काळानुसार शेतीत नवे प्रयोग करून. आणि तरुणांनी नोकरीच्या शोधासोबतच रोजगार निर्मितीचाही विचार केला पाहिजे, कौशल्य विकसित केलं पाहिजे, म्हणजेच स्किल मॅनेजमेंट. कारण पदवीपेक्षा कौशल्य जास्त काळ साथ देतं. आज सोशल मीडियावर दुसऱ्याचं यश पाहून अनेक जण स्वतःला कमी समजू लागतात, पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुलना आत्मविश्वास कमी करते, स्वावलंबन आत्मविश्वास वाढवते. एक गोष्ट लक्षात ठेवूया, दुसऱ्यांच्या टाळ्यांवर जगणारी माणसं टाळ्या थांबल्या की खचतात, पण स्वतःच्या मेहनतीवर जगणारी माणसं शांतपणे इतिहास घडवतात. पालकांनीही मुलांना सर्व सुखसोयी द्याव्यात, पण प्रत्येक समस्या स्वतः मात्र सोडवून देऊ नये, त्यांना संघर्ष करू द्या, कारण या संघर्षातूनच ताकद निर्माण होते. जीवनात संकट येणारच, कधी आर्थिक, कधी मानसिक, कधी कौटुंबिक, पण स्वावलंबी व्यक्ती संकटाला घाबरत नाही. तो म्हणतो, मार्ग नसेल तर तो मार्ग मी तयार करेन. यश मिळालं तर नम्र राहायचं, अपयश आलं तरी खंबीर राहायचं आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास ढळू द्यायचा नाही. आज आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारूयात, मी माझी कामं स्वतः करतो का किंवा करते का? मी माझे निर्णय स्वतः घेते का? मी माझ्या चुकांची जबाबदारी स्वीकारते का? आणि मंडळी, जर या प्रश्नांची उत्तरं होय अशी असतील तर आपण स्वतः स्वावलंबनाच्या योग्य मार्गावर आहोत. आणि जर उत्तर नाही असलं तरी निराश होण्याचं कारण नाही, कारण स्वावलंबन ही काही जन्मतः मिळणारी गोष्ट नव्हे, ती रोजच्या छोट्या छोट्या कृतीतून घडत जाणारी एक चांगली सवय आहे. चला तर मग आजपासून स्वतःचं एक काम स्वतः करूयात, एक नवीन कौशल्य शिकूया, स्वतःवर विश्वास ठेवूयात आणि आज एक छोटासा संकल्प स्वीकारूया. कोणतेही काम लहान समजायचं नाही, स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवायचा, नवीन कौशल्य शिकायचं, स्वतःला सतत घडवत राहायचं. कारण स्वावलंबन म्हणजे सातत्यपूर्ण प्रयत्नातून घडणारी एक जीवनशैलीच आहे. मंडळी, दुसऱ्यांच्या सावलीत उभं राहिलं तर स्वतःची सावली कधी दिसतच नाही मुळे. स्वतःच्या प्रकाशात उभं राहिलं तरच जग आपल्याहीकडे पाहू लागतं, बरोबर ना? तर आणखी एका सुंदर विचाराने निरोप घेऊयात. स्वावलंबन म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नव्हे, स्वतःची ओळख तयार करणं नव्हे, तर स्वतः

इतकं सक्षम होणं की आपल्या सामर्थ्याचा आधार इतरांनाही मिळावा. चला, स्वतःवर विश्वास ठेवूयात, कष्टाला मित्र बनवूया आणि स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारूयात.

मित्रांनो, आपण ऐकलं पुढचा पाऊल ह्या चित्रपटातलं हे गाणं. गायक कलाकार होत्या आशा भोसले. मित्रांनो, आपण एखादा गेम आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरवर जर उघडतो तर आपल्याला वाटतं काय भारी ग्राफिक्स आहेत, पण त्या ग्राफिक्सच्या मागे कोणीतरी महिनोन महिने त्याचे 3D मॉडेल तयार केलेले असतात. कॅरेक्टर कसा दिसेल, तो कसा चालेल, कसा धावेल, पडल्यावर काय करेल, ह्यासाठी अनेक कलाकार आणि डिझायनर ह्यामागे काम करत असतात. गेममधला आवाज ऐकून आपल्याला ॲटमॉस्फिअर तयार झाल्यासारखं वाटतं. त्यामागे साऊंड डिझायनर असतात. गेम चालण्यासाठी कोडिंग लागते, त्यामुळे प्रोग्रामर्स असतात. गेम चांगला आहे की

नाही व्यवस्थित चालतो आहे की नाही हे तपासण्यासाठी टेस्टर्स असतात, आणि गेम लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मार्केटिंग टीम असते. म्हणजे आपण बाहेरून पाहतो तेव्हा हा मुलगा काय गेमच खेळत असतो, पण जर आतून पाहिलं तर एक मोठी इंडस्ट्री त्याच्यामागे काम करत असते. आणि हेच कदाचित आजच्या पिढीचं वैशिष्ट्य आहे. त्यांना टेक्नॉलॉजी ही फक्त वापरण्याची गोष्ट नाही वाटत, ते त्यातून काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या पिढीमध्ये जर कोणी म्हटलं असतं मला मोठं होऊन गेमर व्हायचं आहे, तर माहिती आहे ना काय झालं असतं? पहिली तर बैठकच बसली असती, डोकं ठिकाण्यावर आहे काय, अभ्यास कर, इंजिनियर बन, डॉक्टर बन, गव्हर्नमेंट जॉब घे. पण गेमर हा त्या यादीतला करिअर ऑप्शनच नव्हता. आणि असंही आपली करिअर ऑप्शनवाली यादी खूपच छोटी होती. डॉक्टर, इंजिनियर, लॉयर, टीचर, सीए, गव्हर्नमेंट ऑफिसर झालं. आणि जर तुम्ही म्हणालात मला काहीतरी वेगळं करायचं आहे, तर समोर उत्तर तयार. आधी इंजिनिअरिंग कर, डॉक्टर बन, नंतर काय करायचं ते कर. म्हणजे आयुष्यातलं सगळं काही करण्यापूर्वी इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरी हे करायचंच. पण आजच्या मुलांकडे ऑप्शन्स आहेत. डिजिटल वर्ल्ड यामुळे नवीन करिअर ऑप्शन्स तयार झालेत आणि गेमिंग त्यापैकी एक आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, गेमिंग म्हणून करिअर करता येतो त्याचा अर्थ असा नाही की दिवसभर खेळलं म्हणजे करिअर झाला. हा फरक नक्कीच समजून घेणं गरजेचं आहे. आपण 2 तास मोबाईल हातात घेऊन गेम खेळलो आणि मग आईला म्हणालो की आई मी गेमर होण्याची तयारी करतोय, तर आई बहुधा म्हणेल हो का, मग आधी भांडी घासण्याच्या चॅम्पियनशिपमध्ये क्वालिफाय हो. आहे की नाही? करिअर म्हणून गेमिंग करायचं असेल तर त्यासाठी स्किल लागते, डिसिप्लिन लागते, कन्सिस्टन्सी लागते आणि सगळ्यात जास्त क्रिएटिव्हिटी लागते. प्रोफेशनल गेमर असं होण्यासाठी फक्त गेम खेळता येणं पुरेसं नाही, स्ट्रॅटेजी, डिसिजन मेकिंग, कम्युनिकेशन, टीमवर्क, हाताचे रिफ्लेक्स आणि मेंटल डिसिप्लिन हे सगळंच जरुरी आहे. स्ट्रीमर व्हायचं तर फक्त गेम खेळून नाही चालत, कॅमेरासमोर बोलता आलं पाहिजे, बसता आलं पाहिजे, ऑडियन्सला समजून घेतली पाहिजे, कॉन्टेंट तयार करता आला पाहिजे, एडिटिंग कसं करतात, थंबनेल बनवतात, सोशल मीडियावर ब्रँडिंग कसं करतात, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असावी लागते. म्हणजे एका प्रकारे गेमिंग इंडस्ट्री आपल्याला सांगते गेम खेळ, पण गेमला सिरियस घे. आणि इथेच जुन्या आणि नव्या पिढीमध्ये एक मजेदार फरक दिसतो. आपल्याला लहानपणी सांगितलं जायचं गेम नको खेळू, अभ्यास कर. आजची पिढी म्हणते गेम खेळतो आहे पण त्याचाच अभ्यासही करतो आहे. गेममध्ये कोणता स्ट्रॅटेजी वापरायचा, कोणता कॅरेक्टर निवडायचा, कोणत्या मॅपवर कसं खेळायचं, टीम कशी बनवायची, कॉम्पिटिशन कसे जिंकायचे. म्हणजे काही मुलं खरंच गेमिंगकडे अत्यंत गंभीरपणे पाहतात. त्यातून ई स्पोर्ट्ससारख्या स्पर्धात्मक क्षेत्राचाही विकास झाला आहे. ई स्पोर्ट्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्पोर्ट्स. आपल्याला क्रिकेट, फुटबॉल, टेनिस हे सगळं माहितीच आहे, पण आता हे ई स्पोर्ट्सची संकल्पना जगभर लोकप्रिय झाली आहे. इथे प्लेयर्स आहेत, टीम आहेत, कोच आहेत, टूर्नामेंट आहेत, त्याचे स्पॉन्सर्सही आहेत आणि त्याच्याहूनही जास्त मोठ्या प्रमाणावर त्याची ऑडियन्स आहे. पण आज गेमिंगचं महत्त्व वाढण्यामागे आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे ह्या तंत्रज्ञानाची ॲक्सेसिबिलिटी. आरामात मिळतं ना? पूर्वी गेमिंगसाठी महागडा कॉम्प्युटर किंवा कॉन्सोल लागायचा, आजच्या काळात मोबाईलवर सगळंच आहे. इंटरनेट आहे, ऑनलाईन कम्युनिटी आहे, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आहे आणि सोशल मीडिया आहे, आणखीन काय हवं. म्हणून एखाद्या छोट्या शहरातला मुलगा किंवा मुलगी आपल्या गेमिंग कंटेंट जगभरापर्यंत पोचवू शकतात. ही गोष्ट आपल्या पिढीमध्ये शक्यच नव्हती. आपण गेममध्ये कितीही भारी असलो तरी आपल्याला बघायला फक्त आपले 2 मित्र असायचे, त्यातून एक म्हणायचा ए आता मला खेळू दे ना, झालं. आजचा गेमर म्हणतो नाही आज माझं लाईव्ह आहे, आणि दुसऱ्या बाजूला हजारो लोक बसलेलेत त्याला बघायसाठी. काही जण कमेंट करतात, काही सबस्क्राईब करतात, काही डोनेट करतात, आणि गेमर म्हणतो थँक्यू गाईज.

कोणत्या तरी कोपऱ्यात राहिलेलं आपल्या मनातलं बाळ म्हणतं, अरे देवा, आम्ही लहानपणी गेम खेळलो असतो तर आईने आम्हाला फक्त ओरडाच दिला असता. पण खरं सांगू का, ह्या सगळ्यातून आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकायला मिळते. करिअर म्हणजे फक्त आपण पारंपरिक पद्धतीने ज्या गोष्टींना नोकरी म्हणतो त्या नाहीत. करिअर म्हणजे एखाद्या कौशल्याला योग्य पद्धतीने विकसित करून त्यातून निर्माण केलेलं मूल्य. ज्या गोष्टीला एका पिढीने टाइमपास म्हटलं त्याच गोष्टीला दुसऱ्या पिढीने करिअर बनवून दाखवलं. तर पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या गप्पांसह आणि अर्थातच नव्या मजेशीर किस्स्यांसह. तुमचा होस्ट कृष्णा तुमच्यापासून निरोप घेतो. नमस्कार.